खट कर्म करंता। से भगत भले जन नानक जी, जो भावै मेरे हर भगवंता। तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जेवड अवर ना कोई। तू जुग जुग एको, सदा सदा तू एको जी। तू निहचल करता सोई, तुद आपे भावै सोई वरतै जी। तू आपे करै सो होई।